एक है, फिर एक है, भुजंग प्रयाद छंद। नमो सर्वमाने समस्त निदाने, नमो देव देवे अपेखी अपेवे, नमो काल काले, नमो सर्व पाले, नमो सर्व गौणे, नमो सर्व भौणे, अनंगी अनाथे नरसंगी परमाथे, नमो पान पाने, नमो मान माने, नमो चंद्र चंद्रे, नमो पान पाने, नमो गीत गीते, नमो तान ताने, नमो नृत नृत्य, नमो नाद नादे, नमो पान पाने, नमो नमो वाद वादे, अनंगी अनामे समस्ति स्वरूपे परभंगी परमाथे समस्ति विभूते, कलंकं बिना नेकलंकी स्वरूपे, नम राज राजेश्वरं परम रूपे, नम योग योगेश्वरं परम सिद्धे, नम राज राजेश्वरं परम वृद्धे, नम शस्त्रपाणे, नम अस्त्रमाणे, नम परम ज्ञाता, नम लोकमाता, भेखी परमी अभोगी अभुगते,

मूर्त ताको जाप। जय प्रसाद रिकारज पूरे तिसे जान मन सदा हजूरे। जय प्रसाद तू पावे साच, रे मन मेरे तू तां स्यो राच।